नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा.

0: भगवान भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या उठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला, शिवरायाचा जन्म झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला। शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला। महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली।
1: जय शिवराय, जय शिवराय।

रूपाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापन सोपं नव्हतं. पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती. म्हणूनच वंदन करून भवानीला जिंकाया तोरणा किल्ला.

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शरण आला. किल्लेदार शरण आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15 वे वर्ष होते.

अहो रात्र लाथाबुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. काल पुरुषाच्याही कांठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत करीत प्रकटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते शिवराय.

0: असायची. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबारा झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला,
1: हम लाएंगे शिवाजी को.
0: हन त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिव बाला ताकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच घोड दळ पायदळ फौजा फाटालाई बक्कळ. अंगी दहा हातीच पळ, पाहणारा कप्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत थेचित खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला.
2: Did you see the size of Afzal Khan's army?
3: Yeah, sir. But the lion of the mountains is dead.
0: राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा त्यो छावा.
4: बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परतते.
0: अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे

0: कोणी नाही त्याला जाण शिवाजी राजा चक्रामतीची
1: शिवाजी राजा चक्रामतीची शिवाजी राजा चक्रामतीची
0: आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची
1: त्यासी नाही जाण